Padio zorate tangsha rchamung ha nalena funka hambai kaham detong e funka ham kaham notongo Nepal tilani Alex Debrama Song no se ani lagma o song angkha songni mungkha ani lagma singer angkha Cyrus bai Bipasha ang dedicate khaina use te Rajesh nongkhana आउ तको गेलेस तेबु श्राय श्राय के शिके तो चाखामुंग निनी अर चामुंग नंगसे आनि लागमा अ नंगसे आनि लागमा आउ नंगसे आनि लागमा साइरस बाय रिसब जाक ते बिपासा बाय रिसब जाक आउ नाटुगु नेन खदाय तोंगदि

0: रेडिओ जरा कशा कोकदूक नाही आहे ना. हॅलो ए दिपर काम टाकूक दादी टाकू
1: आपण
0: आगीचिनी हय भारतीय राजधानी कोलकाता तंगनी ताबुक दिल्ली आपण यागुलो दिल्लीत लांग जाखा गाव बु यार बु बिशिव स्लाय जाका बो
1: आणि आणि जाला मते के बाय एटी एटी टू नाइनटी एटी टू ओंग खायनो तंगबाय
0: द द द द हम बाय दो आओ हा ताको गबोनी साका 1982 नने भारतनी राजधानी आगे कोलकाता तंगनी आबो दिल्लीओ बु बिशिव स्लाय जागै থাং তবন সাইমানকে 2326253 অকক দুক নাম্বার গ্রহ হরদি

Hanyo hai lam sogo te difor ka ham khana tong nai khabang ni ta ko bu kho khate mare kiching songno FM ujen to 101.6 MHz asik jor te sing khana la kya anar strong ni shal no te ne a hayung nang ge nar strong ni shal khana ni shal o shal no te ne kok thai chat thai ni au biniya gulo hanyo hai narok no lam sogo narok ni hamjak ma chini khatung ma panda ho आउ जरा तो हते किसानो तों सिओ हनर ने हमचंग मा चिनि खातुमा पांदा फियाबा ककदोंनि बिसिंते जंगजाल करंगि मेया रकंगो आं जाय तो गने जे मानचक तरपनो खना थतो खरचामु खनार नानि बागै फियाबा ओ जरा कायसा हाय न हाय साखलाइमु आकाशवाणी बिसि चुकुचि पुंगमानि बागै कायसा पांदा संसा जाखनाय ओ पांदा आकाशवाणी Agartolani Bakakte Shongsa Zagai Dongo, Kaisa Classical Music Panda, Ofanda Pine Pa Shalni, Shalchiba Shalmarni Sharik Damdok, Tampuru Chengzagane, Shukanto Academy War. Deo Pandawa Jotono no Pai Manjak Pine Bagay, Koihoro Ebakeba, Kobokoro, Moitonaragdi, Akasbani Bisi, Chukuchi, Pungmani Bagay, Pine Pa Shalni, Shalchiba Shalmarni.